0: ഇതോടുകൂടി ഇന്നത്തെ മലയാളം പ്രക്ഷേപണം ഇവിടെ പൂർണ്ണമാവുന്നു. വീണ്ടും നാളെ ഉച്ചയ്ക്ക് 12:30 നമസ്കാരം.
1: अभी आप मलयालम कार्यक्रम सुन रहे थे. ये आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है. इस समय दोपहर के 1 बजने वाले हैं. अब से थोड़ी ही देर में आप सुनेंगे समाचार, जिसे हम दिल्ली केंद्र से रिले करेंगे.